कबीर काया काची कारवी केवल काची तात साबत रखे धरम पज नाहे ता बिनठी बात।